0: ಏನು ಕಳಪಾಡಿದ ಸುಸ್ತಾಕು ವಿಭಾಗ ಮಾಡಿ ಚುಟ್ಟ ರಾಜನೀತಿ ಪದಕೊಂಡು ಕಾರ್ಯದರ್ಕು ಬೈಠಕ್ ವಿಷಯ औपचारिक रूप में सीमित नगरी सीमा क्षेत्र में देखा व्यापारिक समस्या भोगाधिकार का विषय में निर्णय लामो समय देखि कायम रहेको नेपाल भारत सीमा विकास समाधान का इस बैठक में कस्तो भूमिका खेल सकता सीआईएन सब क्रा करते भारत का पूर्व राजदूत लोकराज बराल
1: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ